आंखा मोती ना रहे गले कर जाके गले कर जाके गले कर जाके गले कर जाके जाके कर जाके ಜಗತ್ತಿನ